0: സ്വാഗതം.
1: ഉടനാ തോ മുഷ്കില മഗർ ജോ നസർ വഹാ സേ മിൽതാ ഹൈ ഉസ്കെ ലിയെ പങ്ക് ലഗാ കേ ഉടനാ സരൂരി ഹൈ സരൂരി ഹൈ
2: ശഹർ നഹി മഹ്ഫിൽ ഹൈ
3: परेशानों के रेशानों एक टेंशन हो लेक चेनी लाइफ स्टाइल रहा माँ दिलों पल दम में चूसते दम बिरयानी की दिम्मत रखता रॉक बैंड लाइव ट्रेंड सूट टाने की पब्बलों ना अड़ू पेट्टा रहा